0: अब ल बाचा पाला है हजुर
1: ल म सुरु गरे
0: है त ल बाचा है ल लालु पाते ल बाचा